श्रोतेहो नमस्कार, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत आहे। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲप आणि तुमच्या रेडिओवर। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 14, आषाढ शके 1948, अर्थात 5 जुलै 2026। प्रारंभ करूया आजच्या प्रसारणाला मंगल ध्वनीनं।

श्रोते हो ठीक 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे भीमसेन जोशी यांच्या स्वरांनी. संत एकनाथ महाराजांची ही शब्दरचना आणि संगीत नियोजन राम फाटक यांचं.

यानंतरचं भक्तिगीत आहे रवींद्र साठे यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे संजय चुरमुरे यांची आणि संगीत मानसिंग जावीर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरचं भक्तिगीत आहे संत दासगणू महाराजांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं आहे राम किनकर यांनी आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

श्रुती हो यानंतरचं भक्तिगीत आहे अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये, शब्दरचना प्रवीण दवणे यांची आणि संगीत संयोजन नंदू होनप यांचं.

यानंतरची भक्ती रचना आहे संत तुकाराम महाराजांची, स्वर अजित कडकडे यांचं आणि संगीत केदार प्रभाकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि आजच्या या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा शेवट करतोय या देशभक्तीपर गीताने. स्वर आहे उत्तरा केळकर आणि महेंद्र कपूर यांचा, शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक 6:35 आणि 9 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊयात आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज वारसा या विषयावर चिंतन. लेखन केलंय नवेंद्र मराठे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 सुगम संगीत. 8:40 एक ही फिल्म से हा कार्यक्रम. ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात केली जाईल आणि आज लोकजागर या कार्यक्रमामध्ये मेळघाटातील कोरकू समाजाचा इतिहास, संस्कृती, भाषा परंपरा, सण उत्सव आणि लोकजीवन या विषयावर सहायक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावसकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. त्यानंतर ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम. 10:50 जितेंद्र घोडके सराफ पुणे निर्मित प्रायोजित कार्यक्रम. आणि त्यानंतर ठीक 11 आपण ऐकाल श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम पत्र फरमाईशीचा गीतगुंजन. ठीक 12 वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोत्यांनो, आता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 6 जुलै 2026 प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. पहाटे 6:05 भक्ती संगीत. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 विचारपुष्प. यामध्ये मौन या विषयावर खासेराव शितोळे यांचे विचार. वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. तर 8:40 हिंदी गझल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. यामध्ये विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड या विषयावर दर्यापूर अमरावती येथील राजेश बुरंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आणि त्यानंतर ठीक 11 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नये तराने. ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 1 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल.

व्यतिरिक्त प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू। तर ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक 6:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचारपुष्प. आज या सदरामध्ये वारसा या विषयावर नवेंद्र मराठे यांचे विचार. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: जग अनेक गोष्टींवर चालतं. सचोटी, चारित्र्य, नम्रता, औदार्य अशी जगाच्या महाकाय रथाची अनेक चाकं आहेत. परंतु ही चाकं अव्याहतपणे फिरती राहण्यासाठी जे इंधन आवश्यक असतं त्याचं नाव आहे वारसा. अनेकदा आपल्या कानावर येतं की सज्जन माणसांच्या पुण्याईवर जगाचा गाडा चालू आहे. सज्जन माणसं म्हणजे सद्विचार. माणसं निघून जातात पण विचार अमर असतो. विचारांचं हे अमर असणं म्हणजेच वारसा. आपण जन्माला येतो ते कोणाचा तरी वारसा बरोबर घेऊन. समजायला लागल्यावर आपण काय बरोबर घेऊन आलो आहोत हे लक्षात येतं. सद्विचार, सत्कर्माची परंपरा असणाऱ्या घराण्यात ज्यांचा जन्म होतो ते खरोखरच सुदैवी. परंतु ज्यांना असा कुठलाच वारसा नसतो आणि तो नसल्याची जेव्हा त्यांना जाणीव होते तेव्हा नवीन काहीतरी निर्माण करण्याची, भव्य दिव्य घडवण्याची उर्मी जागृत होते. अर्थात अशी उर्मी निर्माण व्हायलाही चांगली माणसं, चांगली पुस्तकं, कृतिशीलता यांची संगत असावी लागते. चांगली पुस्तकं किंवा चांगली माणसं म्हणजे तरी काय, तर हा विचारांचा वारसा आहे. म्हणजे इथंही पुन्हा वारशाचा संबंध येतो. एखाद्याकडून स्फूर्ती घेणं म्हणजे विचारांचा वारसा घेणं. आपल्या नावानंतर येणारं वडिलांचं नाव ही आपली लगेचची ओळख असते, पण त्यानंतर येणारं आडनाव ही आपली मूळ ओळख असते. नाव लावणं ही वारशाची अगदी प्राथमिक अवस्था म्हणता येईल. परंतु त्या नावाला साजेसं कार्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं वारसा चालवणं. वारसा हा विचारांचा असावा, कार्याचा असावा. नाव लावण्यानं एक गोष्ट साध्य होईल, ती म्हणजे त्या नावाच्या अस्तित्वानं आपल्या वारशाची, परंपरेची जाणीव आपल्याला सतत होत राहील. वारसा हा जसा विचारांचा असतो तसा परंपरांचाही असतो. अनेक वैभवशाली प्रथा परंपरा आपण पाहतो. त्यात सण असतात, उत्सव महोत्सव असतात. या सर्वांचा प्रारंभ अनेकदा लहान स्वरूपात झालेला असतो. कालांतरानं त्यांना मोठं स्वरूप येतं आणि त्या परंपरा आपल्या संस्कृतीचा एक भाग होऊन जातात. मुळात वारसा हा आधी निर्माण करावा लागतो. वारसा निर्माण करू असं नुसतं म्हणून तो होत नाही. अविश्रांत मेहनत, चिकाटी, तपश्चर्या यांच्या बळावर कोणीतरी उद्योग मंदिरं, विचार मंदिरं, ज्ञान मंदिरं उभी करतो. नंतर मग त्या व्यक्तीचे अनुयायी ती परंपरा पुढे नेतात. वारसा म्हणजे आहे ते पुढे घेऊन जाणे. या ठिकाणी मागील पानावरून पुढे चालू हा अर्थ निश्चितच अभिप्रेत नाही. तर एखादी दैदिप्यमान परंपरा किंवा उत्तुंग कर्तृत्व याची जाणीव पुढच्या पिढीकडे संक्रमित करणं म्हणजे वारसा जतन करणं, आणि आहे ती परंपरा आपल्या कर्तृत्वानं उत्तुंग करणं म्हणजे वारसा अधिक समृद्ध करणं. वारसा दिसत नाही, परंतु त्याचं अस्तित्व सतत जाणवत असतं. एखाद्या वयोवृद्ध पंतोजीप्रमाणे तो आपल्यावर नजर ठेवून असतो. आपण कोण आहोत याची जाणीव तो आपल्याला करून देत असतो. काय करावं, काय करू नये हे देखील तो आपल्याला अनेकदा सांगतो. आपल्या विचारांच्या पथावरून आपण ढळायला लागलो तर आपल्याला सावध करतो.

0: त्या अर्थानं वारशाचा आपल्याला धाक असतो, नव्हे तसा तो असायला हवा, म्हणजे आपलं पाऊल चुकीच्या दिशेनं पडणार नाही. एखादी चुकीची गोष्ट कोणाच्या हातून घडली तर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया समाजाकडून उमटते. तेव्हा नकळतपणे वारशाची जाणीव करून दिली जात असते. वारसा जपणं ही अवघड गोष्ट आहे, फार मोठी जबाबदारी आहे. तर मग अनेक पिढ्यांपासून चालत आलेला वारसा जपणं किती अवघड कार्य असेल. अनेकदा आपल्या कानावर येतं, नवीन काही नाही केलं तरी चालेल, पण जे आहे ते टिकवावं. हे शब्द काय सांगतात तर टिकवणं हे देखील मोठं काम आहे.
1: श्रुतेहो, हे होतं आजचं विचारपुष्प. हे सदर आपण बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात

0: संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरुम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: शुतुः परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतेहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उत्संबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयी सुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लास्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लास्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्गवारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं

0: प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता.
1: वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्या वेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरण पूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरण पूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो.
2: हो.
1: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
2: बरोबर.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहेत.
2: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करताय असं नाही.
2: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
2: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
2: बरोबर.
1: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
2: बरोबर. अवसट सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
3: आकाशवाणी त्याबद्दल संप्रति वार्ता हा श्रूयंताम प्रवाचक जतीन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना ह्यः गुजरातस्य सानन्दक्षेत्रे सिजी सेमि संस्थायाः

श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. ठीक 6:56 आणि 40 सेकंद झालेले आहेत. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी, अर्थात दिनविशेष. 1811 साली व्हेनेझुएलाला स्पेन पासून स्वातंत्र्य मिळालं. 1905 साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. 1913 साली बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळींची स्थापना केली. तो दिवस होता आजचाच, अर्थात 5 जुलै.

महर्षी कर्वे यांनी श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ अर्थात SNDT या भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती, तो दिवस होता आजचाच। एकोणीसशे

0: 54 साली आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली. एकोणीसशे 75 साली श्रोते हो आजच्या दिवशी देवी या रोगाचं भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHO नं जाहीर केलं होतं. ऑनलाईन शॉपिंग मधील प्रसिद्ध अमेझॉन या कंपनीची सुरुवात झाली 1994 साली आजच्या दिवशी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि N पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर झाला. 2004 साली इंडोनेशिया या देशाची पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली. आता जाणून घेऊया श्रोते हो आजच्या दिवशी काही विशेष व्यक्ती ज्यांचा जन्म आणि ज्यांचं निधन झालं. 1882 ला हिंदुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खा यांचा जन्म झाला. 1946 साली 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संकलक रेणू सलुजा यांचा जन्म झाला. यूट्यूब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉझिकी यांचा जन्म झाला 1968 साली दिवस आजचाच. अठराशे 26 साली सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचं निधन झालं. 1945 साली ऑस्ट्रेलियाचे 14वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचं निधन झालं. 1996 साली मराठीतील प्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचं निधन झालं. 2022 साली भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते पद्मश्री तसंच जमनालाल बजाज पुरस्कार विजेते श्री गोपीनाथन अय्यर यांचं निधन झालं. दिवस होता आजचाच अर्थात 5 जुलै. तर श्रोते हो या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणी अमरावती,
4: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
0: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
4: एकाकी मनाला भावनांची साथ,
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
4: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टिहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 7:07 आणि 30 सेकंद झालेले आहेत. पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. प्रथम काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या.
1: क्षणात खाली आता होता होईवर भेटे आभाळाला. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै पासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै पासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंग बाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटर पर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉक्टर मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं

0: 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै पूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ऍग्रीस्ट्रॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकत आहेत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉइंट केतन पॉइंट असा आता झालेला आहे, हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणी काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठेमंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
0: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवे

महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे तिसरं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथे दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथे उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टर मधील ओल्ड ट्रॅफर्ड इथे झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै पासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
3: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जी

0: तिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे.
1: श्रोतेहो, ठीक 7:25 झालेली आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून कुमार वयातील मुला मुलींसाठी कुमार विश्वकोश असावा अशी कल्पना मांडून खंड संपादित करण्याची योजना आखली गेली. जगातील सर्व ज्ञान शाखांचं ज्ञान भांडार मुलांसाठी उपलब्ध करावं हा त्यामागचा उद्देश होता. कुमार विश्वकोशाच्या या नियोजित 12 खंडीय प्रकल्पाविषयी ओळख आज आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे मराठी विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घोडराज सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं?
3: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्या बरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारखे अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
2: सर, मग या वेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
3: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओपॅथ विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओपॅथ विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
2: सर, मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि

0: त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
1: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे, जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत, यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना, चित्र जी आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीने खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठ संख्या, याचाही विचार करण्यात आलेला आहे. आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की चार भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे, तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे. आपण ते वाचू शकता www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.marathivishwakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे. तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0: खूपच छान. सर, आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
1: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली, इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
0: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
1: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले, परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून. तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड, जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत, भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान. कसं आहे, कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृती सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण 4 खंडाची माहिती घेतली. पाचवा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
0: नक्की सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
1: हो,
0: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषय असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
1: आता जो 6वा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार. आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे 7वा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानाने शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील आणि

0: घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर मुलांना समजायला आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल म्हणजे शेतकी विषयी असेल अवकाशातली असेल तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कलाप्रकार उदयास आले त्याच्या सुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर. क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्र रेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मत, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

श्रोते हो, आता आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:40 आणि 11 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय साधना सरगम यांनी गायलेल्या या गीताने. शब्दरचना आहे मलिका अमर शेख यांची आणि संगीत नियोजन सतीशचंद्र मोरे यांचं.

0: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात सुगम संगीताचा. यानंतरचं गीत, पण त्यापूर्वी क्षणभर विश्रांती.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना भाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
0: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे अरुण दाते यांच्या स्वरामध्ये कुसुमाग्रज यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

श्रुती हो, यानंतरचं गीत आहे शंकर महादेवन यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत मंगेश कुलकर्णी यांचे आणि संगीत संयोजन केदार पंडित यांचं.

0: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय. काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
1: पण कसं?
3: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. आरबीआय पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
4: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आरबीआय सांगते आहे,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत आता ऐकवतोय सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे सुरेश भट यांची आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुगम संगीताचा या ठिकाणी आम्ही शेवट करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या अर्थात मॉर्निंग न्यूज आता आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: The two had fallen in love over Snapchat. A month after he crossed LOC for love, 22-year-old POK man sent back. And with that, it's back to you, Saira.
1: Thanks, Pramod. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi launches next phase of regional air connectivity scheme, Viksit Udaan, to give fillip to air travel in Tier 2 and Tier 3 cities. Government hikes onion procurement price for price stabilization buffer by 13% to boost farmer income. IMD says monsoon rains will continue to lash large parts of the country over the next few days. Australian Prime Minister Anthony Albanese hails India as key economic partner ahead of Prime Minister Modi's visit. And in football, France and Morocco enter quarterfinals of FIFA World Cup. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 8:30 झालेले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं CGCEMI अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा ऊर्जा परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहरीन कोवेत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात येईल. डॉक्टर जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युअल ब्लेंडिंग बाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान

इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉक्टर रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीर मधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीर मधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 151 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर

0: क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक व 8:41 झालेली आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणी से है अमरावती केंद्र आहे. ठीक 8 वाजून 42 मिनिट आणि 3 सेकंद झालेले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से. अर्थात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एकाच सिनेमातील गाणी ऐकवत असतो. चला तर मग प्रारंभ करतोय आजच्या या कार्यक्रमाला आणि तुमच्याकरता आज आणलेला एक चित्रपट जो हळुवार मनाला आनंद देतो आणि चित्रपटाच्या शेवटी रडायलाही लावतो. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेला हा चित्रपट अर्थातच तुम्ही ओळखला असेल आनंद. आणि आज आपण ऐकणार आहोत आनंद या चित्रपटातील गाणी. अतिशय सुंदर हा चित्रपट आणि सलील चौधरी यांचं या चित्रपटाला संगीत. ऐकूया त्यातील पहिलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, शब्दरचना गुलजार यांची.

तुदेव 1971 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट ज्याचं दिग्दर्शन केलं होतं ऋषिकेश मुखर्जी यांनी, या चित्रपटामध्ये आणि अजून एक म्हणजेच नमक हराम या चित्रपटामध्ये, या दोनच चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी एकत्रित काम केलेलं आहे. हा चित्रपट इतका सर्वोत्कृष्ट आहे की 2013 अनुपमा चोप्रा यांनी एक पुस्तक लिहिलं, 100 फिल्म्स टू सी बिफोर यू डाय, आणि या पुस्तकामध्ये त्यांनी या चित्रपटाचा उल्लेख केलेला आहे. राजेश खन्नांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा काळ म्हणजे 1969 ते 1971 हे 3 वर्ष. या 3 वर्षांमध्ये राजेश खन्नांनी जवळपास 17 सिनेमे सुपरहिट दिले आणि ते सुपरस्टार बनले. या 17 सिनेमांमध्ये आनंद या चित्रपटाची गणना होते. अगदी कठोर व्यक्तीला सुद्धा डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट. ऐकूया या चित्रपटातील पुढलं गीत मुकेश यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत गुलजार यांचे आणि संगीत अर्थातच सलील चौधरी यांचं.

श्रुती हो, या चित्रपटामध्ये ज्यांच्या भूमिका होत्या त्यांच्या भूमिका ही फार मोठ्या नव्हत्या, पण ज्या होत्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. अगदी छोट्या छोट्या संवादातून त्यांनी रसिकांचं श्रोत्यांचं मन जिंकलं. मोठ्या भूमिकेमध्ये अर्थातच राजेश खन्ना, आनंद, अमिताभ बच्चन, डॉक्टर भास्कर बॅनर्जी, रेणू भास्कर अर्थात सुमिता सन्याल, रमेश देव यांच्या भूमिकेत होते डॉक्टर प्रकाश कुलकर्णी, सीमा देव त्यांची पत्नी सुमन कुलकर्णी, ललिता पवार छोटासा एक रोल मॅट्रन डिसाच्या भूमिकेमध्ये, दुर्गा खोटे रेणूच्या आईच्या भूमिकेत जॉनी वॉकर, ईसा भाई एकाच सीनमध्ये, पण अतिशय महत्वाचं काम. अशा पद्धतीच्या लहान लहान भूमिकांनी रसिकांचं मन जिंकलं या कलाकारांनी. ऐकूया या चित्रपटातील पुढलं गीत, जे गायलं आहे परत मुकेश यांनीच, योगेश यांचे शब्द आणि सलील चौधरी यांचं संगीत.

श्रुती हो, या चित्रपटाला 1971 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सोबतच 1972 च्या 19व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटाने तब्बल 5 पुरस्कार जिंकलेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, कथा आणि संपादन याकरता ऋषिकेश मुखर्जी यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राजेश खन्ना, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अमिताभ बच्चन आणि सर्वोत्तम संवाद गुलजार यांना या पुरस्काराकरता निवडण्यात आलं. श्रोते हो, साधारणपणे किशोर कुमार हे राजेश खन्ना यांचा आवाज बनलेले होते. म्हणजे राजेश खन्ना यांच्या चित्रपटांपैकी जवळपास 90% चित्रपटांमध्ये किशोर कुमार यांचा स्वर आपल्याला ऐकायला मिळतो. या चित्रपटाकरता सुद्धा किशोर कुमार यांना गाणी गायला द्यावी असा विचार डोळ्यासमोर आला. परंतु सलील चौधरी यांनी मात्र या गाण्यातील भाव आणि चित्रपटाची कथा हळवी असल्यामुळे याकरता योग्य म्हणून मुकेश यांची आणि मुकेश आणि मन्नाडे यांची निवड केली. ऐकूया या चित्रपटातील मन्नाडे यांच्या स्वरातील हे गीत आणि आजच्या कार्यक्रमातील शेवटचे गीत.

श्रुते हो आनंद या चित्रपटाची कथा लिहिली होती गुलजार बिमलदत्त डी एन मुखर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांनी, आणि सोबतच गुलजार यांनी काही गाणी आणि सोबत संवादही लिहिले होते. विशेषतः ही की हा चित्रपट केवळ 28 दिवसांमध्ये ऋषिकेश मुखर्जी यांनी चित्रित केला. आज एक ही फिल्म से या माध्यमातून आपण ऐकली आनंद या चित्रपटातील गीतं. यासोबतच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 9:45 झालेले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आपली भेट पुन्हा होईलच ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा.
1: से अंतराल का तुरंत हाजिर होते हैं.

0: क्यूट पड़ी लगे आए हाय
1: तेरी बातों से।

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोतेहो नमस्कार, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. ठीक 10 वाजलेले आहेत. आपल्या स्थानिक प्रसारणातील कार्यक्रमाला आता प्रारंभ करतो आहोत. 101.5 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं अमरावती केंद्र आहे. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो ठीक 10:21 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर. लोक जागर
4: श्रोते हो, आज लोकजागर या कार्यक्रमात आदिवासी कोरकू संस्कृती, चालीरीती आणि परंपरा या विषयावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावसकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: श्रोतेहो नमस्कार, लोकजागर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तर लोककला या विषयाअंतर्गत अमरावती जिल्ह्याची संस्कृती, विशेष म्हणजे खास करून कोरकू संस्कृती, त्या संस्कृतीतल्या चाली रीती रूढी परंपरा याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयावर आज आपल्याकडे चर्चा करण्याकरता आलेले आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे श्री मौजीलाल मावसकर. तर हे या संपूर्ण कोरकू संस्कृती, एकूणच आदिवासी संस्कृती, त्याच्या चाली रूढी परंपरा याचा त्यांचा अभ्यास आहे. आणि असे अभ्यासक म्हणून आज त्यांना आपल्या लोकजागर कार्यक्रमात आपण निमंत्रित केलं आहे. तर सुरुवातीला मित्र हो, आपण मावसकर सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या लोकजागर कार्यक्रमामध्ये.
6: नमस्कार.
5: एकूणच आदिवासी संस्कृती, त्यातून खास करून कोरकूंची संस्कृती, त्यांच्या चाली रूती रूढी परंपरा रीती ज्या काही आहे, आपण आज त्याच्याबद्दल आपल्या या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. पण अगदी सुरुवातीला ना, मला कोरकू असं जेव्हा आपण म्हणतो,
6: यस सर,
5: तेव्हा कोरकू या शब्दाचा अर्थ काय आहे, अगदी मला सुरुवातीला हे सांगा.
6: सर, कोरकू या शब्दाचा अर्थ, कोरकू म्हणजे कोरो, कू हा अनेकवचन शब्द आहे.
5: हां,
6: आणि आपल्या मराठीत त्याला माणसे म्हणतात, म्हणजे कोरो म्हणतात, कोरो म्हणजे. यस सर.
5: अरे बाबा, म्हणजे माणसाला पर्याय शब्द कोरकू.
6: हो सर.
5: क्या बात. या कोरकू समाजाचा उगम म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणता येईल की त्याचा एकूणच इतिहास, उगम आणि इतिहास, तर याच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला सांगावं.
6: कोरकू समाज हा भारतातील, विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगाचा परिसरात करणारा एकमेव प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आदिवासी समाज आहे. आणि विशेषतः सर, हे अमरावती जिल्ह्यात आहे. कोरकू हे
5: हा समाज फक्त अमरावती जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे की दुसरीकडे
6: पण? नाही, दुसरीकडे पण आहे सर. इथे मध्य प्रदेश लागला आहे. हो, विशेषतः म्हणजे कोरकू समाज अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, मेळघाट या भागात, म्हणजे धारणे चिखलदरा जे डोंगराळ भागात यांचे वास्तव्य आहे. आणि हे यांचे, हे जे आमचे जात आहे, हे मुंडा जमातेचे उपकुळ मानाव, म्हणजे मानतात असं मानले जातात. आणि ते ऍस्ट्रो ऍसेटिक असं भाषा आहे, ते त्या कुळातील आहे सर. कोरकू समाज
5: बरं, हे मुंडा म्हणजे जसं एक आदिपुरुष कोणीतरी असतो त्या त्या समाजाचा.

0: अशी काही संकल्पना आहे यामागे?
1: हो सर, असं का झालं सर, ते पौराणिक श्रद्धा आहे सर. तिकडे आम्ही शिव महादेव यांना मानतो. शिव महादेव यांनी एक मेळघाट मध्ये लाल माती पासून एक दोन जोडपे तयार केले सर, असं मानतात. दोन जोडपे तयार केले आणि त्या जोडपे पासून ह्या समजा ह्या लोकांची समजा एक उगम उगम झालेले सर, असं मानतात, असं मानले जातात, असं आमची श्रद्धा आहे.
0: बरोबर. मला ना त्या भौगोलिक परिस्थितीचा साधारणपणे तिथला जो परिसर आहे मेळघाटचा परिसर, तर तिथे कोरकू लोकांचं जे वास्तव्य आहे ते कसं विकसित झालं? म्हणजे आपण उगमाबद्दल सुरुवातीला बोललो, मग आता त्यांच्या वास्तव्याचा विकास कसा कसा होत गेला, तर त्याच्याबद्दल पण थोडं आम्हाला सांगा ना.
1: कोरकू समाज हा निसर्ग पूजक असून त्यांचं जे सर ते एक शेती आणि वन संपदेवर ते अवलंबून असतात. तर शेतीमध्ये त्यांचा विशेष हंगामी स्वरूपात शेती असतात आणि शेतीचं काम संपल्यानंतर ते काही प्रमाणात स्थलांतर करतात, आपलं बाहेर स्थलांतर करतात. त्यामुळे एकने सर त्यांच्या जीवनमानावर खूप परिणाम होतात. ते
0: तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा काय जीवनमानावर परिणाम होतो? म्हणजे जंगल आहे, शेती आहे, तर ही जी भौगोलिक परिस्थिती आहे, तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात की ते निसर्ग पूजक आहेत.
1: बरोबर सर. हा,
0: तर त्या भौगोलिक परिस्थितीचा कसा यांच्या जीवनावर परिणाम होतो?
1: हे जे कोरकू जे समाज आहे सर, त्यांच्या शेती आणि वन उपयाज म्हणजे एक मोहा फुल डिंक मत गोळा करणे, तिथं हे जे उद्योगाची कमतरता असल्यामुळे ते स्थलांतरित करतात.
0: मुळात उद्योग नाहीच तिथे, म्हणजे
1: उद्योग नाही.
0: जे काही आहे ते पोटापाण्याचं साधन शेती करणं, निसर्गावर अवलंबून जे काही त्यांचं पोटापाण्याचा उद्योग येतो.
1: आणि विशेष सर तिथं कसं आहे, एका अमरावती जिल्ह्यात मेळघाट एक व्याघ्र टायगर प्रोजेक्ट म्हणून एक ते घोषित केलेलं आहे. म्हणजे तिथं जंगल डोंगराळ भाग असल्यामुळे आणि तिथले जे घर आहे कुडाचे, आपल्या कुडाचे घर असतात, मातीचे असतात, त्याच्यावर कौलावर असतात. आणि पावसाळ्यात मात्र अनेक गावांचा मुख्य रस्त्याचे म्हणजे संपर्क तुटतो आणि तिथली जी परिस्थिती आहे ते खूप मग थोडस परिस्थिती म्हणजे बिकट निर्माण होतो तिथं. आणि टायगर प्रोजेक्ट असल्यामुळे तिथे जे जंगली जनावर आहे त्यांचे खूप भीती आहे. म्हणजे उदाहरणार्थ तिथं वाघाचे जे प्रमाण खूप आहे आता सध्याच, आणि तिथं खूप कमीत कमी 10-12 लोकांना त्यांनी खाऊन टाकले, काही लोकांचा जनावर फस्त करून टाकले.
0: म्हणजे सुरक्षेचा प्रश्न फार मोठा.
1: हा, सुरक्षेचा प्रश्न आहे. आणि हे जे शेतीचं पण ते जनावरांपासून शेतीचं सुद्धा नुकसान होत असतात.
0: बरोबर.
1: हे एक प्रश्न आहे तिथला एक.
0: खरं खरं. पण मग आता मला एक सांगा, म्हणजे अगदी मला कुतूहल म्हणून मी तुम्हाला विचारतो की आता जंगली जनावरांपासून अगदी तुम्ही वाघाचं म्हणालात, तर या सगळ्यांपासून स्वतःची सुरक्षा करण्याकरता, कारण आता वास्तव्य जंगलामध्येच आहे, तर काय नेमकं यांना करावं लागतं? काही अस्त्र शस्त्र अशी जवळ ठेवावी लागतात?
1: नाही सर, आमचं जुन्या काळापासून एक अस्त्र वगैरे म्हणजे आमच्याकडे कुल्हाडी आणि हे जे बडशी म्हणतात, बडशी हे आमच्या स्वतःच संरक्षणासाठी.
0: बडशी म्हणजे काय असतं?
1: बडशी म्हणजे ते एक समोर धारदार एक म्हणजे लोखंडापासून बनवले असतात आणि इकडे बासेच आहे की बासेचा एक लाकडाला ते म्हणजे बसवलेलं असतात. भाल्यासारखा त्याला आम्ही बडशी म्हणतात तिकडे.
0: बरं बरं. म्हणजे एक प्रकारे भालाच असतो तो.
1: या सर.
0: आणि मग याच्या माध्यमातून स्वतःच रक्षण करून घ्या.
1: बिलकुल बिलकुल.
0: पण मग त्यातून त्या जनावरांना इजा होऊ नये पण तरी आपलं संरक्षण व्हावं असं काही?
1: आपल्या संरक्षणासाठी, कारण की आम्ही निसर्ग पूजक असल्यामुळे जंगलाचे रक्षण सुद्धा करणे, प्राण्याचे रक्षण करणे सुद्धा हे सुद्धा एक आम्ही कर्तव्य आणि समजतोय.
0: आणि त्यांचाही जगण्याचा अधिकार मान्य करून आणि स्वतःच रक्षण करून तिथे वास्तव्य करायचं.
1: बिलकुल.
0: फार सुंदर अशी ही संस्कृती आहे. सर, कोरकूंची एक वेगळी स्वतःची अशी भाषा आहे. ओके. तर मला असं वाटतं या भाषेची मुख्य वैशिष्ट्य नेमकी कोणती आहेत कोरकू भाषेची?
1: सर, कोरकूचा एक भाषेची काही लिपी नाही आहे.
0: बरं. म्हणजे बाराखडीच नाही असं?
1: नाही, बाराखडीच नाही आहे. तर ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही तसंच बोलतो.
0: तसं त्या भाषेचा तसा तसा विकास होत गेला.
1: त्याच विकास होत गेला.
0: बरोबर. म्हणजे स्वतःची अशी काही एक व्याकरण नाही त्या भाषेचं असं तुम्हाला म्हणायचं आहे. पण मग ही भाषा पुढची पिढी कशी शिकत जाते?
1: सर, आता हे एक आई वडिलापासूनच शिकत असतो, परंतु जे शहरातील जे लोक स्थलांतरित झाले सर, जे नोकरी रोजगार निमित्त जे शहराकडे गेले सर, त्यांचा थोडासा अवघड आहे. परंतु जे तिथला मूळ आहे तर त्यांचा ते भाषेमध्ये काही प्रॉब्लेम येणार ते, कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे तिकडे कोरकू भाषा आणि एक हिंदी थोड्या प्रमाणात, याच्याशिवाय दुसरा कोणत्याच नाही तिकडे.
0: मराठी

0: मिश्रित भाषा असते,
1: मिश्रित भाषा असतात.
0: मग काय मराठी हिंदी मिश्रित किंवा आणि कोरकू त्यामध्ये असतं?
1: हो, तर मराठी फार कमी, फक्त हिंदी म्हणजे निमाडी टाईप, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमच्या कोरकू भाषातच बोलतो आणि कोरकू भाषेचाच वापर करतो.
0: पण मग इतर भाषेचे लोक आल्यानंतर काही अडचण जाते समाजामध्ये?
1: हो हो, ते आल्यानंतर जे प्लेन मधला जे इकडे शहर येतील लोक आले समजा नोकरी आले समजा, तर त्यांचं थोडासा अडचण जात असतात. पण ते पण ते बी एक दोन चार महिने राहिले तर त्यांना बी ते थोडं थोडं त्यांना येऊन जाते, म्हणजे खाना खाओ, आटा जो मे, पाणी पिओ, डानो आहे, अशा तऱ्हे त्यांना बी ते समजून जाते.
0: बरोबर.
1: आणि तिकडे जे शिक्षण आहे ते सगळे आदिवासी पोरं, म्हणजे म्हणजे 90% मुलं हे कोरकू समाजातीलच पोर मुलं असल्यामुळे त्यांना ते सरांनी ते जे शिकवणार आहे त्यांना बी सुद्धा त्यांना अवघड जाते. पण त्याने होऊन जाते
0: संवाद होऊन जातो, भावनांची देवाणघेवाण होऊन जाते. समोरच्याला काय म्हणायचं आहे ते आपल्याला कळतं.
1: बिलकुल बरं,
0: असं सगळं होतं. सर, मला खरं तर एक थोडासा एक वेगळा प्रश्न असा आहे की कोरकू समाजामध्ये जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तर त्या समाजाच्या काही स्वतःच्या चालीरीती परंपरा, पण सुरुवात जशी आपण या कार्यक्रमाची करताना मी म्हटलं होतं, तर आता या चालीरीती परंपरा म्हटलं तर बाळ जन्माला येण्याच्या पूर्वी किंवा बाळ जन्माला आल्यानंतर जे काही विधी कोरकू समाजामध्ये पाळले जातात तर त्याबद्दल आम्हाला थोडस सांग.
1: तर बाळ जन्माला नंतर ते एक त्यावेळेस कसं एक विशिष्ट सुईनी पद्धत असतात. सुईनी म्हणजे गावातीलच ते एक आपण त्याला दाई म्हणतात.
0: हो,
1: तर त्यांच्या मार्फत ते बाळ म्हणजे बाळांत म्हणजे
0: कर्म
1: परंतु केले जातात. आणि मग 3 दिवसा किंवा 5 दिवसानंतर बाळ झाल्यानंतर आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपले कुटुंबाला जमा करतात, गोळा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे एक गाणे म्हणतात आमच्या इकडचा आणि त्या पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन.
0: सर, तुम्ही पारंपरिक गाण्याचं म्हटलं,
1: हो,
0: तर या विषयाला अनुसरून एखादं गाणं जे तुम्हाला इथे सादर करता येईल तर ते तुम्ही करा.
1: हो, आता पारंपरिक गाणं आता ते महिला मंडळच असते परंतु तरी मी एक म्हणून
0: पण एक झलक त्याची आमच्या
1: फग्नायचं गाणं म्हणून सांगतो. पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा, पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा. असा प्रकार सर एक सुंदर असा.
0: आणि याचा काय अर्थ या गाण्याचा?
1: या गाण्याचं असं आहे सर की बाबी म्हणजे अजून आता या पाऊस महिन्यानंतर होळीला बा 2 महिने बाकी आहे म्हणतात. हो, आणि म्हणजे तिथे 2 महिने बाकी आहे पण ते एक आमचं जे गाणं आहे समजा नदी जंगल आणि प्राणी याच्यावरच आमचे ते गाणे लिहिलेले असतात.
0: आजूबाजूचा परिसरच
1: त्याच्यावरच असतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग एक गाणे होळी आले सर ते पुन्हा मग गाणे म्हणतात. होळी का रे रंगो बिराजा सजन, होळी का ये रंगो बिरा, असं प्रकार सर तिथं खूप समजत म्हणजे प्रत्येक सणाला काही ना काही म्हणजे कार्यक्रम म्हणजे हे असतात गाणे.
0: होळीचं वर्णन, रंगाचं वर्णन.
1: यस,
0: बरं बरं, क्या बात आहे, क्या बात आहे. सर, खरं आपण ना आमच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं गाणं आम्ही श्रोत्यांना ऐकवत असतो तर कुठलं गाणं एखादं तुमच्या आवडीचं गाणं सांगा.
1: सर, मी स्वतः तयार केलेलं गीत आहे.

0: केली जाते, तर ती लोरी पण म्हटली जाते, ती पण काही
1: वेगळी थोडी लोरी झोळीमध्ये लेकर लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकर सगळे म्हणतात सर.
0: बर, ती एखादी त्याची
1: सर बोको के गोनका डोडू सागे जा, बोको बोको के गोनका डोडू सागे जा, असं सर असा प्रकार.
0: याचा काय अर्थ होतो?
1: याच्या म्हणजे एक नाही बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते सर आणि शेतात जातो काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये आराम राहा,
0: शांत
1: राहा. आधी कसं सर एक नदी नदीपासून जंगलापासून आणि प्राण्यापासून असं नाव ठेवलं नसतं येतात तिथं.
0: बरं, म्हणजे
1: बकाराम वेवाडून तोताराम असं नदी याच्यावर जंगलाचं ते प्राण्यापासून म्हणजे पूर्वज जे लोकांचं नाव ठेवलेलं आहे तेच नाव आमचं नाव असतात. आता माझं नाव सर मौजीलाल, मग एक प्रकार

0: नाव सुद्धा सर आमचा आधी कसा सर एक नदी नदीपासून जंगलापासून आणि प्राण्यापासून असं नाव ठेवलेलं असतं येतात तिथं.
1: बरं, म्हणजे
0: बकाराम वेवाडून तोताराम असं नदी याच्यावर जंगलाचं ते प्राण्यापासून म्हणजे पूर्वज जे लोकांचं नाव ठेवलेलं आहे तेच नाव आमचं नाव असतात. आता माझं नाव सर मौजीलाल, मग एक प्रकारचं आता मौजीलाल नावच नाही आता पायकडे.
1: बरोबर,
0: आता ते वडिलांनी ठेवलेलं आहे.
1: आणि हे सगळं निसर्गाला धरून परिस्थितीला धरून काय बात आहे. मला एक असं विचारायचं होतं की कोरकू समाजामध्ये विवाहाची पद्धती ही अत्यंत वेगळी पद्धत आहे. सर्वसामान्य शहरी भागामधले विवाह आणि ग्रामीण भागातल्या त्यातूनही कोरकू समाजातले आदिवासी समाजातले विवाह, तर ही जी विवाह पद्धती आहे आदिवासींची आणि एकूणच कोरकू समाजाची, तर याचं वेगळेपण काय आहे आणि त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे?
0: सर एक पहिले काय होतं, मुलगा म्हणजे मुलगा मुलगी पाहिला जाते. मुलगी एखादी म्हणजे गावात एखाद्या हापसीवर कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो त्या मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात की बा मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जातात.
1: पण मग हे त्या मुलीला माहिती असते की हा मुलगा आपल्याला पाहायला आलेला
0: नाही? तसं अजिबात नाही, तिला माहित राहत नाही. पण मग आई वडिला सांगतात की बा त्या पोरगी, आणि मग तो म्हणजे पत्ता काढतो त्या गावातील कुठं कुणाचं पोरगी आहे काय. आणि मग गेल्यानंतर सर तिथं मग ते आई वडील जातात त्याच्या घरी. मग तिथं पाहणी गेल्यानंतर मग मुलीकडचा मुलीकडची जी मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. हा मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते आमच्या समाजामध्ये. आता बी ते समाज असा असा बंद व्हायला पाहिजे. तिथं आल्यानंतर त्यांचे जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात.
1: आणि काय असतं, काय पदार्थ असतात
0: त्याच्यात? ते विशेष भोजन म्हणजे तिकडे एक म्हणजे चिकन मटनच असते तिकडे असं आहे. पण ते बंद व्हायला पाहिजे. ते आता बंद होत आहे, ते कमी कमी होते कारण की त्यांना खूप बुरडंड बसतो, त्याला खूप खर्च लागतो,
1: परिस्थिती नसते.
0: कोणाची परिस्थिती त्यामुळे मग असं पाहिल्यानंतर मग तिथं ते ठरवतात मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून. मग तिथून हे झाल्यानंतर मग ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे तिकडे. ते गोनम ठरवतात मुलीचा म्हणजे इकडे
1: म्हणजे पसंती वगैरे सगळं
0: झाल्यानंतर. हा म्हणजे मुलाकडाला मुलाकडाला द्यायला लागतं, मुलाला द्यायला लागतं गोनम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे आताचे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यायला लागते. म्हणजे मुलीकडांना मुलीला द्यायला लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्न धान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते आता. पण हे सगळे झाल्यानंतर धान्य त्याच्यानंतर मग सगळे साखरपुडा होत असते सगळी, त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते. आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं, छोटे मोठे दागिने जे
1: म्हणजे सोन्याचे दागिने,
0: सोन्याचा सोन्याचे. पण परंतु त्यांचे जे हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे मुलाकडचं ना. मग असं केल्यानंतर मग ते लग्न ठरवतं विशिष्ट. मग असं लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात मुलीकडे मुलीचं गावाला जातात. आणि तिथं मुलीचं गावाला गेल्यानंतर मग आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उचलण उचलून आपलं आम्ही टुकू म्हणतात, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसल म्हणतात. उसल ते आपण मिरची वगैरे खातो का नाही साहेब? ते लाकडाचे असते आमच्याकडे मोठे टुकू. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या तिकडचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचं गादली सुसून नृत्य ते बायांचं असतं महिलांचा. हो, ते गोल गोल गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवला. हो, तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 7 फेऱ्या करतात आणि ते 4 प्रकारचे एक वरते चादर असतात आणि त्याला लाकडू आपला बांधलेला असतात पण त्याला एक प्रकारचे छाव म्हणून एक म्हणजे मंडप सारखे त्याला म्हणजे एक प्रकार त्यांना ऊन लागू नये म्हणून ऊन. तर ते तसं मग ते गोल गोल गोल गोल फिरतात ते आणि मस्त ते इकडच्या पार्टी दोन्ही पार्टी मग एकत्र होतात आणि 7 फेऱ्या घेतात तिथंच 7 फेऱ्या आणि दोघाले मग नाचवतात.
1: मंगलाष्टक वगैरे असं काही
0: नाही? सध्या मंगलाष्टक होत नाही. माझं माझं लग्न सुद्धा हेच याच पद्धतीने झालेलं आहे. हो, तर ते खूप मजेशीर आहे. आणि मग तिकडचे महिला इकडचे महिला मंडळी खूप एकत्र जमतात आणि दोघाला मग हे 7 फेऱ्या होऊन ते आमचं म्हणजे पारंपरिक पद्धत. इथे एक भुंका पण नसते. भुंका भुंका म्हणजे एक आमचं एक म्हणजे तो त्याच्याशिवाय आमचं कोणतेही कार्य विधी पूर्ण होत नाही. भुंका याला भुंका म्हटले जातात. त्या भुंकाकडून विशिष्ट लग्न

0: पद्धत लावल्या जातात.
1: भुंका म्हणजे आपण जसं आपण म्हणतो की इकडे आपल्याकडे पुजारी असतो,
0: पुजारी. हा, भुंका म्हणजे पुजारी. आदिवासी आमचा कोरकू समाजचे पुजारी आहे, त्याला खूप मान सन्मान असतो भुंकाला.
1: बरोबर.
0: हो, कोणते बी विधी असले तर ते भुंकाला बोलावत लागतंय. तिथं मग ते त्यांचे लग्न होतात आणि ते दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात. भोजन झाल्यानंतर मग नवरदेव आहे, नवरीला घेऊन बैलबंडीने आपल्या गावाकडे
1: वरात. सर, खूप सुंदर तुम्ही कोरकू संस्कृती चाली रीती रूढी परंपरा याच्या बद्दल आपण बोलतो आहोत आणि या विषयाची व्याप्ती सर खरं पाहता खूप मोठी आहे. आपण परत आजच्या पुरतं आजच्या भागामध्ये थांबूयात लोकजागरच्या आणि उद्याच्या भागात तुम्ही परत आमच्या सोबत आहातच. त्यामुळे मित्र हो, आपल्या सोबत आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे श्री मौजीलाल मावसकर सर. आजच्या भागापुरतं आपण इथं थांबूयात. उद्याच्या भागात परत सर आपल्यासोबत आहेत आणि उद्याही आपण चर्चा करणार आहोत. तर सर, आजच्या भागापुरतं इथं आपण थांबूयात.
0: ठीक आहे,
1: खूप खूप तुमचे धन्यवाद.
0: धन्यवाद सर. धन्यवाद.
2: श्रोत्यो, आताच आपण लोकसागर या कार्यक्रमात आदिवासी कोरकू संस्कृती चालीरीती आणि परंपरा या विषयावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावसकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण पुढच्या रविवारी सकाळी 10 वाजता लोकजागर या कार्यक्रमात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.
3: श्रोतेहो, आताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज
2: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 10:30 आणि 24 सेकंद झालेले आहेत. श्रोतेहो आता आनंद घेऊया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा. अर्थातच प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगंगा.
3: गीतगंगा
2: श्रोतेहोच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गीताने. शब्दरचना आहे शांता शेळके यांची आणि संगीत नियोजन अनिल अरुण यांचं.

श्रोते हो, यानंतरचं गीत भालू या चित्रपटातील आशा भोसले यांचा स्वर. शब्दरचना आहे पी सावळाराम यांची आणि संगीत नियोजन विश्वनाथ मोरे यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा. पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, यानंतर जे गीत तुमच्या करता आणलेलं आहे ते म्हणजे कामापुरता मामा या चित्रपटातील स्वर लता मंगेशकर यांचा, शब्दरचना यशवंत देव यांची आणि संगीत यशवंत देव यांचंच.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा. पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
2: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
1: पण कसं?
2: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. आरबीआय पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
3: रिटायरमेंट नंतर मीही इथेच इन्व्हेस्ट करेन.
2: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आरबीआय सांगते आहे,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, गीतगंगा कार्यक्रमातील पुढलं गीत कुंकवाचा करंडा या चित्रपटातील आशा भोसले यांचा स्वर, शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत नियोजन प्रभाकर जोग यांचं.

0: यशोदेह हे गीत होतं कुंकवाचा करंडा या चित्रपटातील आशा भोसले यांचा स्वर होता. या गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम इथे संपवित आहोत.
1: गीतगंगा.

0: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा. ठीक 10:50 आणि 12 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जितेंद्र गोडके स्वराफ पुणे द्वारा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोगटे. श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली

0: त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
2: हो नक्कीच,
0: कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करण्यास सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता. म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर 9

0: नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली.
1: काय सांगतो?
0: जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे साडेतीन मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: श्रोते, आता आपण जितेंद्र घोडके सराफ पुणे द्वारा आयोजित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
3: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर. ठीक 11:13 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगुंजन.
5: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन

श्रोतेहातचा गीतगुंजन कार्यक्रम आहे पत्र फरमाईशी कार्यक्रम. अर्थातच आपल्या आकाशवाणी केंद्राचे प्रसारण ऐकणारे आमचे जे श्रोते आहेत ते आम्हाला पत्र लिहून त्यांच्या आवडीचं गीत कळवतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांच्या आवडीचं गीत ऐकवतो. असेच काही पत्र आजच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर चला श्रोतेहो आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करतोय आणि आजच्या कार्यक्रमातील हे पत्र आणि ते कळवणारे श्रोते त्यांची नावं. इतवारा बाजार अमरावती येथून पत्र पाठवणारे श्रोते आहेत रामदास नोटावाले, मोतीलाल साहू, किशोर गुप्ता, सोबतच बेर्डी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, सुभाष सव्वाशेरे, अर्जुन गवनेकर, गाडगेनगर अमरावती येथून खेमचंद देवानी, सतीश जावरकर, गजाननराव लकडे, सोबतच चला ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत जे आहे मेरा नाम जोकर या चित्रपटातील मुकेश यांच्या स्वरातील.

श्रोते हो, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत गगलानी नगर वडाळी नाका अमरावती येथून शारदा वागुळे, समीक्षा वागुळे, कमलपुष्प कॉलनी वलगाव रोड अमरावती येथून नलिनी वागुळे, कल्याणी वागुळे, यश वागुळे, शालिनी वागुळे, आतुर वागुळे, अंकिता वागुळे, गौरी वागुळे, बालाजी चौक वलगाव येथून सारिका वागुळे, उन्नती वागुळे, पलक वागुळे, सोबतच उत्कर्ष कॉलनी अमरावती येथील बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता काळे, कल्याणी काळे, सचिन काळे, यशोदानगर येथून रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत आणि अभिजित कांबळे. आणि यांना ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील प्यासा सावन या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, यानंतरचं पत्र घेतलेलं आहे आजच्या कार्यक्रमाकरता. मुक्काम पोस्ट खांबोरा, तालुका जिल्हा अकोला, येथून पाठवणारे श्रोते आहेत गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई, शिवकुमार टाले, जरूड वरूड येथून बाबासाहेब वाडोदे, आदि चरपे, चंद्रप्रभा वाडोदे, मीनाक्षी चरपे, रजनी कनिरे, सोबतच मंगलधाम कॉलनी अमरावती येथील विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर, शांतीनगर अमरावती येथील अजय कांबळे, सुचिता, शेखर, प्रांजली, सुजल, अथांग, शुभ्रा आणि समस्त कांबळे परिवार, आणि यांना ऐकायचं आहे गीत नगीना या चित्रपटातील मोहम्मद असीज यांच्या स्वरातील.

यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत पतली गली वाराणसीचे मुश्ताक सुलेमानी, शाहिद मुश्ताकवाला, साजिद मुश्ताकवाला, नासिर मुश्ताकवाला, जावेद मुश्ताकवाला, साथी अनारबाग बनारस से गुड़िया सुलेमानी, शाहिदा सुलेमानी, रजीना सुलेमानी, आयशा सुलेमानी, बाबा मलंग रोड से हसीना सुलेमानी, जरीना सुलेमानी, साकिब सुलेमानी, जाहिद सुलेमानी, सोबतच सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगन, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान, अमरावती येथूनच हिरामण शिंदे, कमरुल्ला ठेकेदार, श्याम किटे, दीपक चौधरी, साने गुरुजीनगर अमरावती येथील प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे आणि यांनी आवड कळवली आहे पत्तर के फूल या चित्रपटातील गीताची, जे गायला आहे एस पी बालसुब्रमण्यम यांनी।

त्यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे. पाठवणारे श्रोते आहेत कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, सकुबाई डोंगर दिवे, सुवर्णा मोहोड, जगदीश मोहोड, सोबतच सिंधुनगर अमरावती येथून चतुर्भुज बजाज, मुकेश मणपे, मयुरेश मणपे, आयुष, रिंकू, जानवी, तन्वी, पूरब, समर आणि कपिल वस्तू नगरातील सर्व मित्रमंडळी, सोबतच ग्रेटर कैलाशनगर अमरावती येथील मनीष गुडदे, प्रताप बागळे, अशोक बोरकर, पंकज गाडे, प्रतीक पतंगराय, केशव मेश्राम, सुधाकर मेश्राम, चंद्रहास खोब्रागडे, सचिन रामटेके, स्वप्नील वानखडे, पुरुषोत्तम वानखडे, कपिल बेले, एकनाथ पाटील, चरणदास मुंद्रे आणि महेंद्र गायकवाड आणि यांनी आवड कळवली आहे आज का अर्जुन या चित्रपटातील या गीताची. जे गायला आहे शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

श्रुती हो आता आहे पत्र पाठवणारे श्रोते वलगाव रोड अमरावती येथून महेंद्र जावरकर, सामरानगर मधून सुधाकरराव केचे, उत्तमनगर येथून सुधाकर गुल्हाने, शिंदूजना घाट येथून अमोल कपिले, सौ माया जावरकर, शुभम जावरकर, राणी जावरकर, रामराव जावरकर आणि परिवार, सोबतच अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर आणि दतरंगी छत्तीसगड येथून भागवत वर्मा आणि यांनी कळवले आहे आवड आशिकी या चित्रपटातील गीताची।

श्रुती हो, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, सोबतच दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता, परभणी येथून सी आर कुलकर्णी, मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द येथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, श्रेया मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार, ईश्वरी, स्वराली, गौरी आणि समस्त नांदोकार परिवार, आणि यांना ऐकायचं आहे गीत सदमा या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं.

यानंतरचं पत्र आहे, श्रोते हो, भारतीय रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुरजी येथून पाठवणारे श्रोते अश्विनी, धनंजय बोबडे, दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन, अर्पण, सह्याद्री, भिलाई छत्तीसगड येथून मुकेश शर्मा, सरिता शर्मा, गौरव शर्मा, गरिमा शर्मा, कल्याणनगर अमरावती येथून रमेश किल्लेकर, अंश किल्लेकर, अनुराग किल्लेकर, अभिषेक किल्लेकर आणि श्यामाबाई किल्लेकर आणि यांनी आवड कळवली आहे शराबी या चित्रपटातील गीताची, जे गायला आहे किशोर कुमार यांनी।

यानंतरचं पत्र आहे. श्रोते हो, बेरडी येथून पाठवणारे श्रोते हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर राही, सरिता गव्हाणकर, वैशाली शैलेश गव्हाणकर, कुमारी मेहरा गव्हाणकर, बेळगाव कर्नाटक येथून सुमित गव्हाणकर, श्वेता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, मुक्काम पोस्ट शिरटे जिल्हा सांगली येथून हणमंत शिंदे, संगीता शिंदे, ऋषिकेश आणि वसुंधरा आणि यांना ऐकायचं आहे हे गीत.

होते हो शहनशाह चित्रपटातील हे गीत होतं. यानंतरचं गीत आणि त्या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत वानखेड येथून बाबाराव भोजने, सविता भोजने, आरती भोजने, त्रिलक चित्रक भोजने, शेरी वडनेर येथून बलदेव दामोदर, अरुणा दामोदर, सोबतच मेन रोड बनोसा दर्यापूर जिल्हा अमरावती येथून यश चव्हाण, अंश चव्हाण, संदीप चव्हाण, माधवी चव्हाण आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे चांदनी या चित्रपटातील श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं.

श्रोते हो, दहीगाव नांदुरा येथून पाठवणारे पत्र पाठवणारे श्रोते आहेत धोंडू भातुरकर, विवेक भातुरकर, प्रतीक्षा कोमल, समाधान भातुरकर, मंगला भातुरकर, सोबतच एसटी कॉलनी नांदुरा येथून नीलुकुमार बगाडे, सुनीता बगाडे, प्रेम राज, छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता आणि कोमल गुप्ता. आणि यांना ऐकायचं आहे गीत परिंदा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातील.

श्रुती हो यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत राधिका, श्रोता संघ निंभोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी, शिवाजी चौक बोराळा खुर्द येथून आदिनाथ वाघ, अमोल वाघ, शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरला मनवर, विशाल तसंच चेतन, सोबतच दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, सौयोगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे आणि समस्त हागोणे परिवार, सोबतच विजय वडतकर आणि अमरावती शहर प्रवीण नगर येथून चंदू आप्पा हातोले, यशोदानगर मेघदूत कॉलनी येथून शंकरराव सुने, तसंच दस्तूरनगर पोस्टमन कॉलनी येथून श्री दिलीप भाऊ सुरोशे आणि यांना ऐकायचं आहे हे गीत साजन या चित्रपटातील.

0: तर श्रोते हो, हे होता आजच्या गीत गुंजन कार्यक्रमातील शेवटचं गीत साजन या चित्रपटातील. आणि आज तुमच्या सोबत हा कार्यक्रम गीत गुंजन आपण सादर केला. जे रसिक श्रोते आम्हाला पत्र पाठवतात त्यांची नावं आणि त्यांनी पाठवलेलं त्यांच्या पत्रानुसार आवडीचं गीत आम्ही त्यांना ऐकवण्याचा प्रयत्न केला. श्रोते हो, तुम्हाला पण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्की पत्र पाठवा आणि आपल्या आवडीचं गाणं कळवा. आमच्या कार्यक्रमात आपलं पत्र आणि आपलं गाणं आम्ही निश्चित समाविष्ट करू. पत्र पाठवण्याकरता आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अमरावती केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, कॅम्प अमरावती, 444602. तर श्रोते हो, या गीतासोबतच मला आजच्या गीतगुंजन कार्यक्रमातून रजा द्या. इथे हा कार्यक्रम संपवतोय.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 12 वाजलेले आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्ती मार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं

ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्च झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात माळण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फुल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितच आहे. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा, याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे, कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बल्य आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो. असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे, आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यांनी.
0: असा एक एक शोध
1: घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
0: बरोबर.
1: गुलाबाचा देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
0: बरोबर.
1: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
0: बरोबर.
1: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
0: बरोबर.
1: सध्याच्या काळात ब्ल्यू टी

0: खूप फॅड आले गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फुल काय की अँटीऑक्सिडंट आहे.
1: ओके.
0: ते गरम पाण्यात ते फुल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं. ते अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: असे एक एक शोध लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर.
0: म्हणजे ती पुष्पौषधीच असतात. मानसिक रोगांवर त्याचा जास्त, डिप्रेशन
1: बरोबर,
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असे एक एक शोध
0: शोध लावत
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं आणि मग एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्या सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे.
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असते ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लास मध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली
0: नाही. ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का. म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घरात च्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर.
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेन मध्ये खूप फायदा होतो.
1: बर.
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतो.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या.
0: पाकळ्या.
1: बर. ब्रह्मकमळाची करायची गरज.
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर. म्हणजे नुसती ते पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळा.
1: हो हो.
0: निशिगंधाचा आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बर. मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का. मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत.
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत.
1: बर.
0: ते सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत. पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाही.
1: तर थोडस ह्या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे ह्या दृष्टीनं जर आपल्याला

0: काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा. तर अशी कुठली झाड आहेत?
1: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो,
0: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या,
1: गुलाबी पाकळ्या असतात त्याला वास असतो,
0: बरोबर,
1: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंग छान येते. निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो. जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
0: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते.
1: नाही, निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे.
0: बर,
1: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
0: बर बर.
1: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
0: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाड आहेत किंवा फुलझाड आहेत जी आपण सहज लावू शकतो?
1: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचं आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
0: म्हणजे हा एक त्याचा औषधी
1: उपयोग आहे.
0: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत, यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्या वेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
1: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून
0: राहतात.
1: गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून, ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
0: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
1: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
0: बर, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो, करू शकतो, पण शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची?
1: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
0: कडुलिंब म्हणजे पाडव्याला आपण वापरतो,
1: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
0: बर.
1: आणि लसूण असती, लसूण पण, लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची.
0: बर.
1: कडुलिंब आणि लसूण, आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं.
0: बर.
1: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
0: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी
1: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
0: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू
1: वापरतो तो कडुलिंब, लसूण हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक त्याची पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
0: आणि गोमूत्र,
1: थोडस घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा, तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
0: त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे?
1: लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
0: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
1: तुम्ही ह्याच्या जे, म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फूल खाण्याची, वापरण्याची, त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
0: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत, म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा,

0: मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
1: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर
0: बाहेर
1: रस्त्याच्या कडेला शेतात
0: बरोबर
1: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात
0: बर,
1: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
0: बरोबर.
1: आता काटेसावर म्हणून फुलं असतात, काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्यांच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
0: बर,
1: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
0: बर,
1: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
0: बर, मग ती पावडर करण्याची प्रोसेस?
1: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजे,

0: त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
1: बर,
0: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
1: बर,
0: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात, तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बर, मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत.
1: हा,
0: ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात का? मिळतात
0: नाही, काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बर, आणखी कुठली आहेत?
0: बहाव्याची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
1: बरोबर,
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बर,
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात.
1: बहाव्याच्या,
0: बहाव्याच्या
1: त्याचे उपयोग काय?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो, मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला
1: बर,
0: तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बर, गुलकंद म्हणजे फक्त साखर,
0: साखर खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या, असं तुम्ही काचेच्या वरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत
1: बर,
0: आणि त्याचा जर वापर केला तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर,
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर,
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची साल,
1: बर,
0: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली, आपल्या ट्रॉली मध्ये वगैरे, तर ती झुरळ होत नाहीत.
1: बर,
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर,
0: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
1: बर,
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता, हृदयासाठी कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर,
0: कमळ, नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग छान.
1: कुठली कमळ का? कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ, आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर,
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जी आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात, ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते,
1: म्हणजे गुलाबी
0: जो आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर.
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवलीत आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय, कमळाच्या पाकळ्यांचा आहे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर,
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
1: बर,
0: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्या आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर,
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीये मोठी, तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर, एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का?
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे. सुरंगीचं जे फुल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
1: बर,
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्मानी इथं किती

0: वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात आहेत, वेंगुर्ला, सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात. आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर.
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर.
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
1: बर
0: तरी पण तुम्ही चालू शकतो.
1: बर.
0: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर. म्हणजे पण खरं तर तो ऋतू उन्हाळा
0: उन्हाळा असतो,
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर.
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे, ते थंड आहे, निशिगंधाना थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म, त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात. धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर.
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत, पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे.
1: बर.
0: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
1: बर.
0: बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषध म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे, किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती, सगळी चालू शकतात. तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
0: करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशक मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत. आपल्या घरच्या बागेतली, कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का, की जी आणखी वेगवेगळी आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ते केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत, पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण, ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं. आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डाय साठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडस फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना. आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालू

0: चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं,
1: बर
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर
1: बरोबर,
0: आपलं पाणी उन्हाळाभर सुगंधित होऊ शकतं.
1: आणि त्याच्यामध्ये
0: थंडाव्याचं प्रमाण खूप आहे, त्यामुळं वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर
0: वेखंडाचे पण कंद मिळतात,
1: बर
0: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो, केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा तो पण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळं खोकला कमी होतो, तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
1: तुळस असावी घरात,
0: तुळस
1: आणि आपण
0: असतेच
1: म्हणजे बरेच
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळं की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळं
1: बरोबर
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो. त्यामुळं
1: बरोबर
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर
0: वातावरण चांगलं होतं, वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात, पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या, खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात, गुच्छानी येतात.
1: बर
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे, रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे,
1: बर
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला नुसताच
1: बर
0: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिली हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं, तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे, केस काळे राहतात त्यांनी पांढरे
1: व्हायचं प्रमाण
0: प्रमाण कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अॅरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्पौषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात, की म्हणजे सुवासामुळे आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात,
1: हो,
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला काहीही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
1: बर
0: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते प्राजक्ताच्या पानाने.
1: बर
0: अनंताची जी फुलं असतात पांढरी, जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं,
1: बरोबर
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं, की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो असं त्या औषधी फुल. आणि त्याची मुळं खूप औषधी, त्याच्यापासून सारी वाद्यास हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी

0: जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
1: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी अरोमा थेरपी खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो, तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो, मेंटल इमोशनल आजारावर अरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो. आणि कनोज मध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत. तिथं हे अत्तर
0: नैसर्गिकरित्या
1: बनवलं जातं. आणि अरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्या या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही, त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
0: नक्कीच. आणि तुम्ही म्हणाला तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
1: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
0: साधारण कुठली फुलं सांगाल?
1: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई चमेली, सोनचाफा होऊ शकतं, लव्हेंडरची फुलं मिळतात.
0: बर, म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
1: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
0: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
1: माझं मैत्रिणींना असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतं, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं विसर्जन करतो. असं नाही, त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचा तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचं, त्याच्या वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं. त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली, आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा, हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
0: नक्कीच.
1: हे मी सगळं जे आता तुम्हाला सांगितलंय ते मी, माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल, असं शोधत शोधत माझ्या छंदातून वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
0: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली, कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक, अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.

यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून. सांगेल कथा शौर्याच्या ती, अभिमानाच्या धैर्याच्या. मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या. सांगेल सारा इतिहास ती, सांगेल खुणा पुसलेल्या. दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या. रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद. युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद. सांगेल आक्रमणे परकीयांची, सांगेल गुलामगिरी.

तिचा अपमान सतत दिसेल मनात तिचा स्वप्न अखंड हिंदुस्तान. निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल, प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल. भाषांबद्दल बोलेल ती, सांगेल परंपरा संस्कृती, स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप, शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप, कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचा असेल तिला देशाभिमानाचं रूप. शब्द तस तू बरच जाणतेस, आता हेही जाण, बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण. खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल, हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मूल. शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट, शब्द म्हणजे लख ऊन, शब्द म्हणजे धुकं दाट. शब्द जाणतात सार काही, शब्दही बोलतात शब्दातून. जमलं तर, पटलं तर काढ त्यांना भात्यातून. मौन काही वाईट नाही, मौनाची एक भाषा असते, पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते. भाषा असो कोणतीही, शब्द असतात महत्वाचे, शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही, एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही, शब्द असतील सोबतीला ती साथ सोडणार नाही. प्रॅक्टिकल वागूया का थोडं, म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला, पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही, वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही, डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही, प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही, आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तर देत नाही. काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर, प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर. कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर, आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर. खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून, खरच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून. घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून, आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून. सार सार समजून आता जगू वास्तवात, स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात. आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे, तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं.

तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती, आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रोतो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे ठीक 1:36 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलै पासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान

विकासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 पेक्षा जास्त विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून एका शतकापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. कॉंगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले.

इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंड समोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हमसे मोहब्बत हमसे जवानी रंग भरी है अपनी कहानी हमसे मोहब्बत।

0: मोहम्मद रफी की आवाज में गुमनाम फिल्म से ये गीत आप सुन रहे थे। हसरत जयपुरी के बोल, शंकर जयकिशन का संगीत। इसके साथ ही आज का सदाबहार नगमे कार्यक्रम अब समाप्त होता है।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। दुपारचे 3 वाजता आहेत। आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत। प्रतीक्षा काही क्षणांची।

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेले.

0: त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांपैकी एक जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,500,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्त्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे.

0: विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3:11 आणि 7 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

विद्यापति महाराज अग्नि में श्रवण वन उत्सव

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काय?

0: नमस्कार, मी मनोज अणावकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं। यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे। मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली। कुडल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला। हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती। आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती आली होती, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं। याबरोबरच हे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सायंकाळची 5:02 आणि 52 सेकंद झाली आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांना आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन. मान्यवरांकडून आदरांजली. आणि आज विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी त्यांना लहानपणापासून मोबाईलच्या आहारी न देता आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. नागपूर इथं आयोजित सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाश्चात्य मानसशास्त्रासोबतच पतंजली योगसूत्र योग वाशिष्ठ यासारख्या भारतीय ज्ञान परंपरेतील विचारांचा अभ्यास करून भारतीय संदर्भातील परिपूर्ण मानसशास्त्र विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. गोसंवर्धन गोसेवा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचं अनन्यसाधारण महत्व जनमानसात रुजवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप नागपुरातील डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे ज्या माध्यमातून केवळ गायीचं संरक्षण संवर्धन नव्हे तर तिथं संशोधन झालं पाहिजे, विविध उत्पादनांचा विकास झाला पाहिजे आणि त्यांचं ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस यावेळी म्हणाले.

0: ही उत्पादनं विविध ठिकाणी विकण्यासाठी नाममात्र दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले गेले होते. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बालसंरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बालसंरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. संपूर्ण राज्यातून विठ्ठल भक्त पालखी घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. नागपुरात देखील पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं आणि वारकऱ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी तरुणांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत वारकऱ्यांचं स्वागत केलं. दरम्यान यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे तिसरं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ
1: आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमद अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. मृग नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसानं सध्या दमदार हजेरी लावल्यामुळे अमरावती जिल्ह्यात रखडलेल्या खरीप पेरण्यांना मोठी गती आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 682,992 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 50% क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. भंडारा शहरातील खाम तलाव इथं रस्ता फुटल्यानं नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यानं स्थानिक प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करत आज शिवसेना पक्षाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 24 तासांच्या आत रस्ता दुरुस्ती झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक मृदुल जाणे यांनी वर्धा जिल्ह्यातून लेप्टोजेनिस हिस्टेरिका, पॉलीरॅकिस पंक्टीलाटा आणि पॉलीरॅकिस टिबियालिस या 3 अत्यंत दुर्मिळ मुंगी प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातून या प्रजातींची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्धा जिल्ह्यातील मुंग्यांच्या विविधतेवर सुरू असलेल्या PhD संशोधनादरम्यान या दुर्मिळ प्रजातींचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात मान्सून दाखल होऊनही अपेक्षित असा दमदार आणि सर्वदूर पाऊस होत नसल्यामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ 19.24% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. अकोला पाटबंधारे विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी 340.80 मीटर असून त्यात 16.622 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी मोरणा प्रकल्प सर्वाधिक 43.30% भरला असून त्यामध्ये 17.95 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हवामान. विदर्भात मागील 24 तासात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा इथं सर्वाधिक 120 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आज देखील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम इथं देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या वर्धा, अमरावती आणि वाशिम वगळता अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं लाहेरी बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्याला पूर आला असून गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमरका इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत भामरागड तालुक्यात 190.6 दशांश मिलीमीटर पाऊस पडला आहे.

गडचिरोलीसह जिल्ह्याच्या अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठाचं घटक महाविद्यालय असलेल्या मॉडेल कॉलेजमधील बीबीए शाखेचा विद्यार्थी रोहित राठोड याची इंग्लंड इथं होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोहित भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार असून त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं ही अभिमानाची बाब असून त्यानं उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी दिले आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं काबो वेर्देवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांना आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तेडके यांचं आज निधन. मान्यवरांकडून आदरांजली. आणि आज विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारंगी नदीचं पाणी ही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशु संवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग

झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतिक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉन ला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 1,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 OPEC+ देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश OPEC+चे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव

स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इंस्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून या संदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्र प्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्ट पासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा OPEC चा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: राइट राइट राइट ऑल राइट
1: आओ डियर हम चलें देयर